0: ती बायल
1: पयलें दोग भुरग्यांची साखरी आनी आतां पिडेस घोवाची साखरी करता देखुनू दावी दालागे हेर कितेंच चिंतूंक गावक आसतलो. दुबयच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनींत लेबर जावन सुरवात करून उपरांत फोरमॅन जावन 33 वर्सां गळून आसले परिस दोगां मिवण्यांचे काजर करिले. भुरग्यांचे शिकप दुबयचे काजर म्हणटना ह्या 33 वर्सांनी दावी दान जोडून दवरले म्हळ्यार एक रूम किचन फ्लॅट ग्रॅच्युटी जावन मेळिल्ल्या दुडवांत 5 लाखांची FD आनी 5 लाखांची एक इन्शुरंस तेही मिवणेच्या उत्तयन करिल्ले. डाडा घर नितळ करूंक मेड दवरा डाडा. मम्मी आनी कितलो तेम काम करतली. बरें खाया, मांस मसली आनी प्रोटीनाचे खाण खाया. दोगांय भुरग्यांनी ह्या वर्साच्या इंटरनॅशनल पॅरंट्स दिसा व्हिडिओ कॉल करून दावीत आनी सेवरीक विश केलें. माय म्हयन्यांत इंटरनॅशनल मदर्स डे दिसा भुरग्यांनी ऑनलायन ऑर्डर केल्ली सोबीत एक केकय धाडली आनी ती व्हिडिओ कॉल चालू आसल्या परिस कात्रेशें केल्ली. रिटायर्ड जावन गनसोलींत जीव घेताना सयत हेरां गल्फा घरां परी दावी ताच्या गळ्यार बंगाराची चेन जावं बोटांनी मोठी मुदी जावंक ना. सक्कट सोडया दाविदाक एक खास इश्ट सयत नातले. दिसान दीस मरगाय सोडून येता. 20 रुपयांक 1 किलो सब्जी मेळचो खाळ गेला. आतां पाव किल्याक सयत 25-30 रुपये भिकारी सयत 10 रुपये बीक दिल्यार घेना. सदांय सेवरीचे हे पुरपुरे सदांचे जाल्ले दाविदाक ही संवय जाल्ली मनशा की केल्ली म्हळ्यार सारकें जायत. कित्याक म्हळ्यार थोड्याच म्हयन्या आदीं दाविदाच्या हार्टाच्या ब्लॉकेजीक लागून FD मोडून तांतले 1.5 लाख रुपये वखदाक कसल्याची शीण सेवरी तवळ तवळ काडटाली जाल्ल्यान हे गुन्यांवकार चिंतप दाविदाक रात दीस मोतींत कांत आयतले. सगळीं गल्फा गेल्ली गांवांत आस्तबदी घेतात, फ्लॅटां घेतात आनी लाखांनी बँकांत पुंजायतात, भांगर हाडटात. पूण आमचे नशीब फकत ह्या एका FD आसा. हांतले बाकीचे तूं म्हणशी तर फाल्यां हांवें भीक मागाचे कोणा. तवळ तवळ सेवरीन कोंकचें आयकून दावीद देदोस्पर जाल्लो. आतां फाटल्या थोड्या दिसांनी बायलेन आपल्या भयणीक सांगल्ली आजकाल पिडाक सगळ्यांक आसा, पाट बागोवन आहे ताका. ही उतरां दाविदाक न्हीद विबाडूंक लागली. देखून एका फांत्यार दावीद उठलो. निराळ्या पोटांत स तालावली जंक्शनाच्या मंडींत जम्या मोदी रावलो. बायलां एका कोनशार आसली तर दादले आनीक कोनशार आखताले. थोडीं त्या घाणीची पर्वा करिनासतना कटींग च्या आपी येतालीं. थोडीं तोंडभर गुटका वा तंबाखू रिगोवन तवळ तवळ पिचक करून थुकतालीं. तवळ तवळ टेम्पो हळताची लॉरी येवन उबी जाताली आनी तांचे नम्यारले दळाल ह्या लोकांत तावन एक एकल्या तावन 10-10 रुपये 20-20 रुपये वसुली करून तांकां ह्या लॉरी टेम्पोचेर चडयतालीं. 10-20 रुपये दिनांतल्यांक हे टापोरी दलाल पाटी धांवडायताले. दावीद आपलेच तकी पारकून शिकूंक लागलो. 10-20 रुपये दिल्यार वेगळी वेगळी तीं काम दी वयतात. काम कसलेंय आसत, दुंबुली शिलपाटांत जायतीं बिल्डिंगां उबी जावन आसात देखून जायतें काम आसा. नितळ करचें, झाडचें पुसचें, तशेंच इटे वावोवचें, रेंव सिमेंटेच्यो गुणी वावोवचें, हर एका कामाक दिसाचे मजुरी. नितळ करचें काम तर दिसाक 500 रुपये, तातूंत 50 रुपये दलाल खाताले. बाकीचे कुलकाराचे इटे सिमेंट रेंव वावोवचे तर दिसाक 1000 रुपये. कशेपणी थोडे दीस मिनत करून 1.5 लाख रुपये कमावन बायलेच्या FD करसले पयशे दिल्यार थोडे समाधान जातले. हेंस लेख दाविदाच्या मोतीन आसले. चिंतून आसले परिस वरां 8:30 जाली. लोकांचो जमो सोडटलो तशेंच तांकां मजुरेक वरच्यो गाडयो सयत सरतल्यो. पूण दाविदाचे नंबर लागलेच ना. कित्याक म्हळ्यार हे दलाल लोकां तावन लेगाद वसूल करून तांकां मात गाडयेनी सोडयताले. अशें जाल्ल्यान दाविदान सयत उपाय नासतना आपल्या बोल्सांत ते 20 रुपये काडून एका दलालीच्या हातीन दिलेच. 10-12 मिनटांनी दाविदाक हेर 15 जाणां सवय एका लॉरीर सोडयले. 20-25 मिनटांनी ती लॉरी दोंबिवलीच्या एका नव्यास उबे जावनच्या 3 माळयेच्या बिल्डिंगा समोर रोवली. सगळें कुलकारां देऊन तानांस थापडताप चला म्हणून बोबाटून सुपरवायझर आयलो. बिल्डिंगाच्या सकला एका कोनशार तांबड्या इट्यांची ल्हान रास आसली. ल्हान ल्हान इटे ते लॉरियर हाडयले इटे व्हरून त्या राशीर मांडून हाडूंक सोगांक नेमियारले. सोगांक ह्या इट्यांच्या राशी तावन इटे हाडून वयल्या माळयेक व्हरूंक एक एकल्यान उण्यार उणे 500 इटे वयर पावोवचे. 500 इटे वयर पावयतस तुमी वशयत. 500च्या चड इटे वेल्यार एका इट्याक 1 रुपया लेकर सडी दिता अशें म्हणून सुपरवायझरान पयलींच सांगले. ही उतरां आयकून दाविदाच्या मोतींत लेख घाली लागलो. 500 इटे वयर पावयल्यार 1000 मेळटात, उपरांत 500 इटे पावयल्यार परत 500 म्हळ्यार 1.5 हजार रुपये दिसाचे. अशें थोडे म्हयने काम केल्यार त्या FD चे कसले 1.5 लाख रुपये बायलेक दिल्यार इल्लें समाधानान जियेवयेत. हर मळियर हेर तोड़े काम कर नसले।

ताळो उमाळो शिदप्रसार येस सप्टेंबर एक तारखेर सकाळी दावरार आमचे संगे हजर असा निवृत्त शिक्षक आणि नाटक रचपी मनेस्त नॉर्बर्ट मिरांदा कुलशेखर ताचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार सप्टेंबर एक तारखेर रेडिओ सारंग 107.8 FM ही

ताळो उमाळो शिदे प्रसार एस सप्टेंबर एक तारखेर सकाळी दावरार आमचे संगी हजर असा निवृत्त शिक्षक आणि नाटक रचपी मानेस्त नॉर्बर्ट मिरांदा कुलशेखर ताचे संगी उलंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसर नकात ताळो उमाळो शिदे प्रसार सप्टेंबर एक तारखेर रेडिओ सारंग 107.8 FM ही

कुलशेखर सो वही मग चनो वो पंगड आदला वर्षाई तानी आपले प्रदर्शन आपले तालेंत ओविया वेरसा रूपार यस डॉन बॉस्को हॉलांत तानी सदर केल्ले आसा आनी आदला वर्षा या पंगडाक दुसरें स्थान लाबिल्ले आनी आज वो पंगड परत आयतो जाला आपले प्रदर्शन दिवच्याक. तर आता या आंकड्याचो मुखलो पंगड कुलशेखरचो पंगड पंगडाचे नाव आसा अलंकार.